0: ഇന്ന് രാത്രി 9:15 ഉപരാഷ്ട്രപതി ശ്രീ സി പി രാധാകൃഷ്ണൻ വിവിധയിടങ്ങളിൽ പങ്കെടുത്ത പരിപാടിയുടെ റേഡിയോ റിപ്പോർട്ട് കേൾക്കാം. ഇന്ന് രാത്രി 9:15. ഇപ്പോൾ സമയം 6 കഴിഞ്ഞ് 19:34. അടുത്ത പരിപാടി അല്പസമയത്തിനകം.
1: അല്പസമയത്തിനുള്ളിൽ സംസ്കൃതത്തിൽ വാർത്തകൾ ഡൽഹിയിലെ.
2: ഇയം ആകാശവാണി. സമ്പ്രതി വാർത്താഹ ശ്രൂയന്താം. പ്രവാചിക നിധിഹ ജാഹ. ആദൌ മുഖ്യാഹ വാർത്താഹ. ശല്യപ്രഹാരഃ സിന്ദൂരാഭിയാനം ച ഭാരതസ്യ നൂതനായാഃ ഉഗ്രവാദവിരോധിനീതേഃ അമോഘം ഉദാഹരണമിതി മനോഗത കാര്യക്രമേ പ്രധാനമന്ത്രിണാ സപ്രശ്രയം പ്രോദീരിതം. സർവേഷു രാജ്യേഷു കേന്ദ്രശാസിത പ്രദേശേഷു ച ജനഗണനാഭിയാനസ്യ പ്രഥമചരണം പൂർണതാം അഗാതിതി പ്രധാനമന്ത്രിണാ പ്രോദീരിതം. സാമരിക സ്വായത്തതായാഃ സുരക്ഷായാഃ ച ഉപരി ആഘാതെ സതി ഭാരതം സ്വാത്മരക്ഷാം വിധാസ്യതി ഏവേതി രക്ഷാമന്ത്രിണാ രാജനാഥ സിംഹേന സബലം പ്രഖ്യാപിതം. ഗുജറാത്തസ്യ സാബർമതി ക്ഷേത്രേ 15,00,00,00,00,000 രേല വികാസ പരിയോജനാഃ ഗൃഹമന്ത്രിണാ അമിതഷാഹേന സമുദ്ഘാടിതാഃ. അപി ച നഗോയ ഏഷ്യായി ക്രീഡാസു സ്ക്വാഷ് സ്പർധായാം അഭയസിംഹേന അനാഹതസിംഹേന ച രജത പദകേ വിജിതേ മഹിളാനാം 200 മീറ്റർ ധാവനേ ച ഹരിതാ ഭദ്ര കാംസ്യ പദകം വിജിതവതി. അഥ വാർത്താഃ വിശദീകൃത്യ. ആകാശവാണ്യാഃ മനോഗതം ഇതി കാര്യക്രമസ്യ സംബോധനക്രമേ രാഷ്ട്രം ഉദ്ബോധയതാ പ്രധാനമന്ത്രിണാ പ്രതിപാദിതം യത് ഭാരതീയ സൈന്യബലേന പാകിസ്ഥാനെ ആതങ്കവാദിനാം നിഗൂഢ ആശ്രയേഷു കൃതഃ സർജിക്കൽ സ്ട്രൈക് ഇതി ശല്യപ്രഹാരഃ ഭാരതസ്യ ആതങ്കവാദ വിരോധി നീതേഃ നവ്യം ഉദാഹരണം അസ്തി. പ്രധാനമന്ത്രിണാ നിഗദിതം യത് ശ്വഃ ഭാരതവർഷം അസ്യ ഐതിഹാസിക ശല്യപ്രഹാരസ്യ ദശമ വർഷപൂർത്തിം അഭിനന്ദിഷ്യതി. നിയന്ത്രണരേഖാം ലംഘയിത്വാ വീരഭാരതീയ സൈനികാഃ യേന ശൗര്യേന ആതങ്കവാദ വിരുദ്ധം കഠോരാം പ്രതിക്രിയാം അകുർവൻ തദ്വീക്ഷ്യ സമഗ്രം വിശ്വം ആശ്ചര്യചകിതം അഭവത്. സഹ സബലം അവോചത് യത് ഏഷഃ ശല്യപ്രഹാരഃ ദീർഘകാലാത് ആതങ്കവാദി ആക്രമണൈഃ സന്തപ്തസ്യ രാഷ്ട്രസ്യ ഏകഃ നിർണായകഃ പ്രത്യുത്തരപ്രഹാരഃ ആസീത്. വിഗത ദശകെ ബാലാകോട്ട് വൈമാനിക പ്രഹാരാത് ആരഭ്യ സിന്ദൂരാഭിയാനം യാവത് ഭാരതേന മുഹുർമുഹുഃ ഏഷഃ സ്പഷ്ടഃ സന്ദേശഃ പ്രസാരിതഃ യത് ആതങ്കവാദീ ദുശ്ചേഷ്ടാനാം പ്രത്യുത്തരം യഥോചിത ദണ്ഡേന ഏവ ദീയതെ.
3: ബീതെ ഏക് ദശക് മേ ബാലാകോട്ട് കി എയർ സ്ട്രൈക് സേ ലേക്കർ ഓപ്പറേഷൻ സിന്ദൂർ തക് ഭാരത് നേ ബാർ ബാർ യേ സ്പഷ്ട സന്ദേശ് ദിയാ ഹൈ കി അഗർ ആതങ്കവാദീ ഭാരത് പർ ആഖ് ഉഠായേംഗേ തോ ഉസ്കാ കരാരാ ജവാബ് ദിയാ ജായേഗാ. ആതങ്കവാദീ ഹംലോ നേ ഭാരത് കോ ലംബേ സമയ തക് ചോട് പഹുചായി ഹൈ. പഹലേ ഭീ ഹർ ആതങ്കീ ഹംലേ കേ ബാദ് പാകിസ്ഥാൻ പർ കാര്യവാഹീ കി മാംഗ് ഹോതീ ഥീ. അബ് ആജ് കാ ഭാരത് ആതങ്കവാദ് കേ ഖിലാഫ് സീറോ ടോളറൻസ് പോളിസീ ലേക്കർ ചൽ രഹാ ഹൈ.
2: സഹ ഉദഘോഷയത് യത് വേൾഡ് ട്രേഡ് സെന്റർ സ്ഥാനകെ ഹതേഷു അമേരിക്കീ നാഗരികാൻ വിഹായ സർവാധികം സംഖ്യ ഭാരതീയ നാഗരികാണാം ആസീത്. ചതുർദശോത്തര 2000 വർഷെ പ്രധാനമന്ത്രി പദഭാരഗ്രഹണാത് പരം അമേരിക്ക യാത്രാവധൌ തേഭ്യഃ നിരപരാധ നാഗരികേഭ്യഃ സ്വകീയം ശ്രദ്ധാഞ്ജലിം സമർപ്പിതവാൻ ഇതി സഹ അസ്മരത്. പ്രധാനമന്ത്രി കോട്ടിശ ഭാരതീയ നാഗരികാണാം പക്ഷതഃ ശോക സന്തപ്ത പരിവാരേഭ്യഃ പുനരപി ഏകദാ സംവേദനാം പ്രാകടയത്. അപരം ച ജനഗണനാ പ്രക്രിയാം അധികൃത്യ ശ്രീമോദി അവോചത് യത് അസ്യ രാഷ്ട്രീയ അഭിയാനസ്യ പ്രഥമഃ ചരണഃ ദേശസ്യ സർവേഷു അപി രാജ്യേഷു കേന്ദ്രശാസിത പ്രദേശേഷു ച പ്രായഃ സമ്പന്നഃ അഭവത്. യത്രാധുനായാവത് 32 കോട്യധിക പരിവാരാണാം വിവരണം സമാലേഖിതം. सम्प्रति लद्दाख हिमाचल प्रदेश जम्मू कश्मीर उत्तराखंड राज्यानां दुर्गमेषु हिमाच्छादितेषु क्षेत्रेषु अपि कार्यमिदं अविरतं प्रचलति। एतेभ्यः सीमान्तक्षेत्रेभ्यः अनेके प्रेरकाः अनुभवाः प्राप्ताः इति उल्लेखयन् असौ अवोचत् यत् उत्तराखण्डराज्ये देशस्य प्रथमग्रामरूपेण प्रसिद्धात् चमोलीमण्डलस्य माणाग्रामात् मतगणनाकार्यस्य शुभोत्कर्षः अभवत्।
3: जनगणना हम सबका राष्ट्रीय दायित्व है। मैंने 15 अगस्त को भी देशवासियों से आग्रह किया था कि इसके लिए अपना समय जरूर निकाले। जनगणना के लिए अपनी जानकारी स्वयं दर्ज करने की ये सुविधा बहुत आसान है। आप अपने मोबाइल से ही अपनी और अपने परिवार की जानकारी दर्ज करा सकते हैं। ये सुविधा हिंदी सहित 16 भाषाओं में उपलब्ध है।
2: अद्य विश्व हिंदू परिषदः भूतपूर्वस्य अन्ताराष्ट्रिय कार्याध्यक्षस्य श्रद्धेयस्य स्वर्गीय अशोक सिंघलस्य जन्मशताब्दी जयन्ती वर्तते इति प्रधानमन्त्रिणा प्रोक्तम्। सः अशोक सिंघलम् एतादृशं महान्तं व्यक्तित्वम् अभिहितवान् येन स्वकीयम् अखिलमपि जीवनं संस्कृतेः समाजस्य राष्ट्रस्य च सेवायै समर्पितम्। प्रधानमन्त्रिणा अक्टूबर मासस्य द्वितीय दिनांके आयोज्यमानायाः महात्मा गांधी जयन्त्याः सन्दर्भे अभिहितं यत् बापू इत्यस्य जीवनमूल्येषु स्वच्छता अभियानस्य स्थानम् अनन्यमस्ति। सः न्यगादीत् यत् व्यक्तिगतस्तरात् आरब्धाः प्रयासाः अनन्तरं लोकसहभागेन व्यापकरूपं धारयन्ति। स्वच्छतैव राष्ट्रस्य पक्षतः महात्मा गांधिने दीयमानः सर्वोत्कृष्टः श्रद्धाञ्जलिः वर्तते इति मोदिना सबलम् उक्तम्।
3: कुछ ही दिनों बाद 2 अक्टूबर है, पूज्य बापू की जयंती का दिन। बापू ने हमें जीवन के बहुत से मंत्र दिए हैं, स्वच्छता भी उनमें से एक है। हाल के दिनों में मैंने कहीं मध्य प्रदेश में कुछ नौजवान नदी की सफाई का काम कर रहे हैं, उनके छोटे से प्रयास में पूरा समाज जुड़ रहा है। ऐसे ही आंध्र प्रदेश में युवा पुरानी बावड़ियों और कुओं की सफाई कर रहे हैं, इससे हमारी पुरानी धरोहरों उसे फिर से संवारने का काम हो रहा है, स्वच्छता से सेवा कर रहे हैं।
2: मादक द्रव्य व्यसन मुक्त्यै संचालितस्य मादक मुक्त युवा अभियानस्य प्रसंगे प्रधानमन्त्रिणा प्रतिपादितं यत् लक्षाधिकैः युवकैः दुर्व्यसनात् दूरस्थाने सम्भूय अन्यान् जागरयितुं महती प्रतिज्ञा गृहीता। शतसप्ताहव्यापि अस्मिन् राष्ट्रिय यज्ञे युवकाः स्वकीयाम् अभिव्यक्तिकलां प्रयुञ्जीरन् इति मोदिना आह्वानं विहितम्। क्रीडा संवर्धनम् अधिकृत्य तेन प्रोक्तं यत् दर्ग रक्तदुर्गस्य प्राचीरात् उद्घोषितायाः क्रीडा प्रतिभा अन्वेषण योजनायाः मूल लक्ष्यं सुदूर ग्रामेषु निगूढ सामर्थ्यस्य अन्वेषणम् अस्ति। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज़ आन् एआईआर चलदूरभाषीयतन्त्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। केन्द्रीय गृहमन्त्री अमितशाहः अद्य साबरमती स्थाने 15,00,000,00,000 रूप्यकाणां रेलपरियोजनानां लोकार्पणं शिलान्यासं च अकरोत्। तेन गुजरातस्य मुख्यमन्त्रिणा सह देशस्य प्रथमा LNG चालिता रेलसेवा च समारब्धा। एषा द्विइन्धनप्रणाली 40% यावत् डीजल उपभोगं न्यूनीकरिष्यति। भारतवर्षं कस्यापि राष्ट्रस्य भूखण्डम् आक्रमयितुं नैव वाञ्छति, परञ्च राष्ट्रियसुरक्षायाः स्वायत्ततायाश्च उल्लङ्घने सति प्रतिघातं निश्चप्रचं करिष्यति इति नवदिल्ल्यां रक्षासम्मेलने भाषमाणः रक्षामन्त्री राजनाथसिंहः प्रतिपादितवान्। तेन स्पष्टीकृतं यत् आतंकवादपोषकैः सह वार्तायाः कोऽपि विकल्पः नैवास्ति। सः अवदत् यत् राष्ट्रसुरक्षा केवलं सैन्यबलानां नास्ति, प्रत्युत सर्वेषामपि नागरिकाणां सामूहिकम् उत्तरदायित्वं वर्तते। रक्षा उत्पादनक्षेत्रे आत्मनिर्भरतायाः उल्लेखं कुर्वन् रक्षामन्त्रिणा निगदितं यत् अस्यां दिशि भारतेन महती उपलब्धिः अर्जिता। जापानदेश

0: വജ്രം എന്ന ചിത്രത്തിൽ അഫ്സലും സുജാതയും പാടിയ ഗാനമാണ് നിങ്ങൾ കേട്ടത്. ചലച്ചിത്ര ഗാനങ്ങൾ സമാപിച്ചു.
1: സംഗീത സഭാമേ ഹം ആപ്കേ ലിയേ പ്രസ്തുത് കർ രഹേ ഹേ എസ് സുപ്രദീപ് കാ ബാസുരി വാദൻ. എസ് സുപ്രദീപ് ഏക് പ്രതിഭാശാലി ഏവം സിദ്ധഹസ്ത് ബാസുരി വാദക് ഹേ ഔർ സംഗീത് കി ഏക് പ്രതിഷ്ഠിത് പരമ്പര സേ ജുഡേ പരിവാർ സേ ആതേ ഹേ. ആപ് സുപ്രസിദ്ധ ബാസുരി വാദക് എസ് എ ശശിധർ കേ സുപുത്ര ഏവം ശിഷ്യ ഹേ. ആപ്നെ അപ്നെ പിതാ കേ മാർഗദർശൻ മേ ശാസ്ത്രീയ സംഗീത് കി ബാരീകിയോ ഔർ സമൃദ്ധ സംഗീത് പരമ്പര കോ ആത്മസാത് കിയാ ഹേ. सुप्रदीप ने छोटी उम्र से ही संगीत के प्रति अपनी निष्ठा और समर्पण का परिचय दिया है. आपने राज्य स्तरीय जूनियर और सीनियर संगीत परीक्षाएं सफलतापूर्वक उत्तीर्ण की हैं और दोनों में रैंक प्राप्त की है. आपकी संगीत प्रतिभा और संभावनाओं को सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेज एंड ट्रेनिंग तथा मानव संसाधन विकास मंत्रालय द्वारा प्रदान की गई प्रतिष्ठित छात्रवृत्तियों के माध्यम से भी मान्यता मिली है. आप आकाशवाणी बेंगलुरु के ए ग्रेड कलाकार हैं. आपकी कला प्रस्तुति के माध्यम से आपने विविध श्रोताओं तक शास्त्रीय संगीत पहुंचाने तथा उसके प्रचार प्रसार में योगदान दिया है. आपकी कला यात्रा भारत तक ही सीमित नहीं है, आपने अपने पिता के साथ विदेशों की संगीत यात्राओं में भाग लिया है जहां आपने बांसुरी की युगल प्रस्तुति दी. प्रसारण और डिजिटल माध्यमों में भी सुप्रदीप ने अपनी उपस्थिति दर्ज कराई है.
2: This is Akashvani. In tonight's broadcast of Ravivasariya Akhila Bharatiya Sangeeta Sabha, we bring you flute recital by S. Supradeep.